0: हि सहस्रभ्येयति
1: अतिरेकवत्सुतं जीवतो अतिरेकवत्सुतं जीवतो अतिरेकवत्सुतं जीवतो दीर्घायुको होतु अरोगो होतु दीर्घायुको होतु अरोगो होतु सुखितो होतु परमिन्ध महाराजा सिद्धि इच्छां सिद्धि कम्मां सिद्धिलाभो च यो नित्यां प्रमेध महाराज वरत्सा भवतु सप्तधा को थवाय।